एको मन जाने मन कोय। पंच प्रवान पंच प्रधान पंचे पाव हिदर गयमान पंचे सोह हिदर राजान पंचा का गुरु एक त्याम जेको कह कराय विचार करते कह करण नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जन सूत जेको बुझै होवै सचियार तबलै उपर केता भार धरती होर पराए होर होर तस्ते भार।

अखिजे अभिजे समस्तम प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदारिद सिद्धं निवासी चरपट शांत्वै प्रसाद। अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे चल भोगे चल राजे अटल साजे अखल धर्म अलख कर्म सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग भाने सर्वंग माने सर्वंग प्राणु सर्वंग त्राणु सर्वंग भुक्ता सर्वंग जोगता

परम तत्तं अतत्तं स्वरूपे नमो जोग जोग्य नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने नमो कलय कर्ता नमो सात रूपे नमो इंद्र इंद्रे अनादम विभूते कलंकर रूपे अलंकर अलंके नमो आसुवासे नमो बांक बंके अपंगी स्वरूपे अनंगी अनामे त्रिपंगी त्रिकाले अनंगी एकामे एक अक्षरी शांत